استاد ملک الشورا شری گرو گوبند سنگھ مہاراج جی دے پوتر زباندانی وچوں اے سویہ یا اے رچنا اکال استک بانی وچوں سی جس دوارا قلم دے تنی شاعر اعظم مارتنڈ ستگرو مارتنڈ میں سورج ملک الشورا شاعراں دے استاد گرو گوبند سنگھ مہاراج صفات خوبیاں تے گناہ دے منبے گن ندھان اکال پرخ انترجامی دی حمد و سنا کردے نے جس طرح پہلے روپا اندر آپ جی آد گرو گن سہ مہاراج اندر اے استت بیان دے آئے نے تیویں سمپورن روپ وچ جا کے بھی اسی ہی طرح اکال پرخ دی مہما تے گناہ واد کردے نے ہے پرمیشر हे अकाल पुरख सृष्टि दे साजनहार हे कोनो मकान दे बनावन हारे साना मुसव्वर तेरी रचना अंदर इस धरती उत्ते बेअंत मुल्क ने खिता है जमीहन उना मुल्क अंदर आशा ते भाषा वेस ते देश इतादक कई फर्क ने पर भावे ए दृष्टमान फर्क नजर आंदे ने पर इना सारिया दे हिरदे अंदर तेरी उपमा करन दा चाओ है मैं वेखदा हां अपनी बोली अंदर तेरी बख्शी हुई सुरत ते मत नाल फ्रांस ते वसन वाले फ्रांसीसी अहले फ्रांस برطانیہ وچ رہن والے فرنگی اہل برطانیہ اپنی اپنی بھاشا وچ تیری اپما دا آشا ضرور بیان دے نے مکران دیش تے رہن والے تینوں دھیان دے نے اور تیری آگیا اندر ہی سارے چل رہے نے کیونکہ تو سب تو وڈا اے نات اے تے ساری رچنا کریشن اپج خدائی لکائی سرشتی کائنات تیرے حکم وچ نتھی ہوئی ہے جیسا کہ پہلے روپ وچ فرمایا ہے آپ ناتھ ناتھی سب جا کی تیرے حکم وچ بدھے ہوئے فراسی فرنگی فرانسیس کے درنگی مکران کے مردنگی جا ملکاں دے نام نے جا ملکاں وچ وسن والے مکران کے مردنگی تیرے گیت گائیت ہے کسے نہ کسے ڈھنگ نال تینوں آرات دے نظر پیندے باقی سترہ اندر بھی حضور ایسا ہی فرما دے نے پکھری کندھاری گور گکھری گردے جا چاری کئی کئی لفظاں دا مختصر لفظ لیا گور مینز گور کے کی کندھار وچ رہن والے کی تبت وچ رہن والے کی نیپال دے گورکھے سب تینوں آراد دے نے پور پلاؤ کام روپ او کماؤ کام روپ آسام دا ایک ضلع ہے اوتھے رہن والے لوگ بھی تینوں آراد دے نے تے تو ہر جگہ ہر سمے پورن سمپورن ہیں ویاپکیں اومنی پوٹینٹیں اومنی پریزنٹیں سرو جگہ ویاپک بھی ہیں تے سرو شکتیمان بھی ہیں سرو ٹھور میں براجے جہاں جہاں جائیت ہے انتوچ سجدے وچ آندے نے سیس چکا دے نے ادب نال چوکے آندے نے میں کس کس دا نام لواں کس کس خطہ زمین دا نام لواں تے اوتھے وسن والے واسیاں دے نام لواں اے پرم شکتیمان اے پرتاپ شیل ستگرو اکال پرخ پورن پرتاپی جنتر منتر تے اتا پی ناتھ تینوں کوئی جنترا منترا نال بھی پا نہیں سکدا
तू इना तो भी बाला त्री है पूर्ण प्रतापी जंतर मंत्र ते अतापी नाथ अतापी तो मुरादे ताप साधन वाले तप साधन वाले तूनिया ताउन वाले सब तेरी वड़ियाई कर देने पर कीर्त तिहारी को न पार पाया पह तेरी उपमा तेरी वड़ियाई करदिया भी कर नहीं पांदे ता मैं भी तेनू चुकदा हां दूसरे प्रमाण विच आखदे ने चाओ दर्सांदे ने अपने परमेश्वर दे यस कहंदा आप जी फरमांदे ने जे कदी सारी खुशकी रब्बे मस्कून ए सारी अर्थ जो है एक कागजात दा रूप धारण कर लवे कागजां दे पलंदियां च बदल जावे होर की लेना है गैबी आवा ते आखन लगे जितना सृष्टि उत्ते पानी है दरिया नहरां कसियां जौहर तालाब सागर समुद्रां दा जितना पानी है हे परमेश्वर ए स्याही दा रूप अख्तियार कर जावे तू वड्डा दाता है ते वड्डियां गुणां दा मालिक है दुनिया ते जितने कागजात अज तक बने ने पेपर मिलां कोलों ए थोड़े ने तेरे गुण लिखण लई फिर आवाज ने कहा की चाहना है ते गुरु साहिब जी कहंदे ने सारी धरती कागज बन जावे सारा सृष्टि दा पानी मस बन जाए इंक बन जाए स्याही विच बदल जाए तेरे गुण लिखण वास्ते तैयारी है होर की लेना है ते होर हजूर कहंदे ने जितनी नबातात है वनस्पति है बोटनी है सारी ही कलमा दी शक्ल विच बदल जावे कागद दीप कागद की जगह जाल दी जगह दद्दा लगा है तो खैर मतलब इसका कागज तो ही है बोली दी रूपरेखा भी बदलती रहती है जिमे बाबे नानक दे वेले गोश नू गोश कहा है पर मतलब एदा कण तो ही है यक अर्ज गुफ्तम ओदो जजे पैर नुकता नहीं सी हुंदा जजा ही हुंदा सी बोली दा स्वरूप हुण बदलिया है अर्ज नू जे अर्ज कहा जावे ते कोई भुल नहीं होया करदी यक अर्ज गुफ्तम पेश तो ओदो पेस लफ्ज़ सी हुण सस्से दे पैर च नुकता पाशा वालिया ने वधाया है यक अर्ज गुफ्तम पेश तो दरगोश कुन करतार इथे लफ्ज़ गोश होवेगा गोश कोई फारसी दा लफ्ज़ नहीं है क्योंकि सियाने पुरुषा ने सिख मिशनरी कॉलेज दे दानिया ने गुरु नानक यूनिवर्सिटी वालिया ने पंजाब यूनिवर्सिटी वालिया ने जदो इस तरह दे लेख कढे ने तां उहनां ए गाइडेंस दित्तन देण दा यतन कीता है ममकन है किसे नूं फिट आवे जां ना आवे पर साहतकार ए गल मनदे ने कि उदो बोली दी रूपरेखा होर सी यक अर्ज गुफ्तम पेश तो दरगोश कुन करता इसे तरह आंदा है अगे चलो तो गुरु साहिब जी कागज नूं कागद वरतदे ने आदि गुरु ग्रंथ साहिब विच वी कई जगह वरत्या है नानक कागद लखमणा श्री राग शब्द दी चौथी कड़ी दी इक तो नानक कागद लखमणा मतलब है गुरु नानक देव जी कहंदे ने कि लखामन कागजात होवन नानक कागद लखमणा पढ़ पढ़ कीचे पाए मसू तोटना आवे मसू मीन स्याही लेखन पाउन चलाए लेखन मैंने कलम हवा दी तेजी नाल कलम चले इथे गुरु गोबिंद सिंह महाराज भी ऐसा ही फरमांदे ने कि कागद दीप सभे करके दीप मैंने बर्रे आजम जितने ए खंड ब्रह्मांड ने कागद दीप सभे करके और सात समुन्द्र न की मस कह हो गुरु साहिब जी दी कविता दा जो खुलासा है उभार है ए हर जगह पढ़ो तो ऐदां दा होवेगा जिवें पर्वत दी कुख चो चश्मा फुटदा है उछलदा कुददा अटकेलियां करदा उलार खांदा तो हर कविता महाराज दी ऐसी है जिवें जाप साहिब दे अनेक छंत ने अजय अलय अपय अभू उजू अनास अकाश गंगपन इस तरह नाल तो सारी कविता महाराज दी इस तरह नाल उछाले लैंदी है जुरत दर्शांदी है शजाय दर्शांदी है उलर उलर तुरदी है कागद दीप सभे करके अरसात समुन्द्र की मस कह हो काट बनास्पति सगरी लिखवे उनके लेखन काज बनाए हो सारस्वती बक्ता करके जो कोट गणेश के हाथ लिखाए हो आप की है कि महाराज कहते ने सारी धरती कागज बन जाए
ਸਾਰਾ ਪਾਣੀ ਸਿਆਹੀ ਬਣ ਜਾਏ, ਜੰਗਲਾਤਾਂ ਦੇ ਜੰਗਲਾਤ ਲੇਖਣੀਆਂ ਬਣ ਜਾਣ, ਕਲਮਾਂ ਵਿਚ ਬਦਲ ਜਾਵਣ, ਤੇ ਤੇਰੇ ਗੁਣ ਫੜ ਆਖੇ ਕੌਣ, ਕੋਈ ਸੀਮਤ ਮਤ ਵਾਲਾ, ਮਹਦੂਦ ਅਕਲ ਵਾਲਾ, ਲਿਮਿਟਡ ਬ੍ਰੇਨ ਵਾਲਾ ਨਹੀਂ, ਵਿਦਿਆ ਦੇ ਅਵਤਾਰ ਕਿਸ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਤੇ ਕਿਤਨਾ ਚਿਰ ਕਹਿੰਦੇ ਜਾਣ ਤੇਰੀ ਵਡਿਆਈ ਨੂੰ। ਤੁਕਾਂ ਵਿਚ ਮਹਾਰਾਜ ਦਰਸਾਉਂਦੇ ਨੇ ਕਿ ਸਾਰਸੁਤੀ ਬਖਤਾ ਕਰਕੇ, ਸਾਰਸੁਤੀ ਸੁਰਸਵਤੀ ਦਾ ਮੁਖਫਫ ਹੈ, ਸੁਰਸਵਤੀ ਤੋਂ ਵਿਦਿਆ ਦੀ ਦੇਵੀ ਹੈ, ਇਹ ਤੇਰੇ ਗੁਣ ਗਾਵੇ ਸਾਰਸੁਤੀ ਬਖਤਾ ਕਰਕੇ। ਕੌਣ ਤੇ ਕਿੰਨਾ ਚਿਰ ਕਿਸ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਲਿਖੇ, ਜੁਗ ਕੋਟ ਗਣੇਸ਼ ਕੇ ਹੱਥ ਲਿਖੇ ਹੋ, ਗਣੇਸ਼ ਜੀ ਕਰੋੜਾਂ ਯੁੱਗ ਤੇਰੇ ਗੁਣ ਲਿਖਣ ਵਾਸਤੇ ਲਾ ਦੇਣ। ਸਰਸਵਤੀ ਬੋਲੇ ਗੋਇਆ ਹੋਵੇ, ਬਿਆਨ ਕਰੇ ਤੇ ਸਾਮਾਨ ਪਹਿਲੇ ਦੇਖ ਲਿਆ ਹੈ। ਗੁਰੂ ਜੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਫਿਰ ਕੀ ਨਤੀਜਾ ਨਿਕਲ ਸਕੇਗਾ। ਸਾਰਸਵਤੀ ਬਖਤਾ ਕਰਕੇ ਜੁਗ ਕੋਟ ਗਣੇਸ਼ ਕੇ ਹੱਥ ਲਿਖੇ ਹਾਂ, ਕਾਲ ਕਿਰਪਾਨ ਬਿਨਾ ਬਿਨਤੀ, ਹੇ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਅੰਤਰਜਾਮੀ। ਕਿਰਪਾਨ ਸੂਚਕ ਹੈ ਕਿ ਤੇਰੀ ਇੱਕ ਸ਼ਕਤੀ ਲੈ ਕਰਨ ਦੀ ਵੀ ਹੈ। ਤੋ ਇੱਕ ਸੰਸਾਰੀ, ਇੱਕ ਭੰਡਾਰੀ, ਇੱਕ ਲੈ ਦੀਵਾਨ, ਲੈ ਮੀਨਸ ਲੈ ਲੈਣ ਦੀ ਬਾਣ ਹੈ, ਆਦਤ ਹੈ, ਯਾਨੀ ਮ੍ਰਿਤੂ ਕਰਨ ਦੀ ਵੀ ਤੇਰੇ ਵਿਚ ਹੀ ਸ਼ਕਤੀ ਹੈ, ਹੋਰ ਕੋਈ ਮਾਰ ਨਹੀਂ ਸਕਦਾ। ਤੋ ਕਾਲ ਕਿਰਪਾਨ ਬਿਨਾ ਬਿਨਤੀ, ਬਿਨਤੀ ਤੋਂ ਮੁਰਾਦ ਇਜ਼ ਇਨਕਸਾਰੀ, ਨਿਮਰਤਾ, ਬਿਨਾ ਤੇਰੇ ਅੱਗੇ ਸਜਦਾ ਕੀਤੇ ਹੋ, ਸਿਰ ਝੁਕਾਇਓ, ਕੋਈ ਗੱਲ ਬਣ ਨਹੀਂ ਸਕੇਗੀ। ਕਾਲ ਕਿਰਪਾਨ ਬਿਨਾ ਬਿਨਤੀ, ਨਾ ਤੋ ਤੁਮ ਕੋ ਪਰ ਨੈ ਕਿਰੀ ਜਾਏ ਹੋ, ਤਿਲ ਮਾਤਰ ਵੀ ਤੇਰੇ ਗੁਣ ਨਹੀਂ ਬਿਆਨ ਕਰ ਸਕਣਗੇ। ਤੋ ਅੰਤ ਫਿਰ ਇਹੋ ਕਹਿਣਾ ਪਵੇਗਾ ਕਿ

अचरज रूप संतन रचा नानक नाम रंग बगन बहुत तरंग अचरज रूप संतन रचे नानक नाम रंग अमृत वेले